समस्ति स्वरूपे परभंगी मर्माते समस्ति विभूते कलंकं बिना निकलंकी स्वरूपे नमो राधेश्वरं परम रूपे नमो जो जुगेश्वरं परम सिद्धे नमो राधेश्वरं परम वृद्धे नमो शस्त्रपाणि नमो अस्त्रपाणि नमो परम ज्ञाता नमो माता अपेक्षीय परमी अपुगीय भुगते नमो जो जुगेश्वरं परम जुगते नमो नेता नारायणे गुरुकर्मे नमो प्रेत अप्रेत देवे सुधर्मे नमो रोहता नमो रूपे नमो साहे नमो नमो साहे नमो भूपूपे नमो दान दाने नमो मान माने नमो रोग रोगे नमस्तं शिनारं नमो मंत्र मंत्रं नमो जन जंत्रं नमो इष्टिष्टे नमो तं तंत्रं सदा सच्चिदानंद सर्वं वरणासी अनुपे अरूपे समस्तं निवासी